0: मी मरियम रिफ्का रशीद रिफ्का गैड दिवे ही एफएम दिवे ही नाइक दिवे ही नाइक
1: टी टाइम रिक्वेस्ट टी टाइम रिक्वेस्ट
2: Assalamualaikum. Noodi ke megahertz divhe FM amigadi ke tune kollan tibe mehe hu tere nawara ufa aur vagut kolakenge do umiedu ke tea time request show ay ki gabad do koli argan shahuda mahmud tea time request me show ha savan ehun tere nge request ka message gula lag in love ka request kolum ke fursat tibe ne DFM 91 me page message karo munda ani baveri vaam beno farat ko mes adwa hadam beno manuni vak farat ka has kolum beno wala ve gena lela phone wal deni ama me page ero me kolu shahu gula dena fresh mat cover reet love nge valdi fa baddo kollan ಮಿಯದು ಗೆ ಹುಂತೆರಿನ ಐ ಹುಂತೆರಿಂಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ತಕಾಯಕು